नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आमच्या या प्रातकालीन प्रसारण सभेत मी सुप्रिया देवघरे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, अर्थातच 17 जून 2026. सभेला प्रारंभ या मंगलध्वनीनं.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. आता जगजीत सिंग आणि सहकारी यांनी गायलेली ही रचना ऐकूया, भक्तिधारा करा.

जगजीत सिंग आणि सहकारी यांनी गायलेली ही रचना आपण ऐकली. भक्तिधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वर. सकाळचे 6:17 आणि 50 सेकंद झाले आहेत.

सनातनामदास स्वामी यांची ही रचना राम फाटक यांचं संगीत आणि स्वर होता स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा आणि यानंतर देशवंदना

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz वर सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. श्रोते, आज नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत संजय भोयर आणि रुपेश पाटील. प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते मी, सुप्रिया देवखरे. आणि आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर 6:35 आयसी अक्षरे रसिके यामध्ये पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा भाग 32 संवाद साधतायत सुमती पवार. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. यानंतर 6:40 स्वरूप कृषीवाणी यामध्ये सेंद्रिय खते आणि रासायनिक खते एकत्र वापरण्याचे तोटे याविषयी आरती शिरवाडकर यांनी साधलेला संवाद सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अढावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी संवाद साधतील सुप्रिया देवघरे. 6:50 परिसर प्रदूषण याविषयी संवाद साधतायत पायल काळे. भाग 7 आज आम्ही प्रसारित करीत आहोत सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरी सराफ विज्ञान कट्टा मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर भाग 11 संवाद साधतायत सोनाली तेलंग सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 7:50 क्रिसेंट म्युच्युअल फंड हा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. भावधारा दरम्यान आपण ऐकू शकाल. 8 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर 8:15 गीतधारा. आज सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. तर 8:40 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू समन्वित कार्यक्रम गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त. ही निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. सकाळी ठीक 9 प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू PNG अँड सन्स यांचा. 9:05 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10 गीत भारती हा मराठी मिश्रगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 to 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 12:00 वनिता मंडळ, 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या आणि 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. तर 6:30 दिल्ली केंद्रावरून ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत हेडिंग्ली लीड्स क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट

सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत. दरम्यान 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल, तर न्यूज ऑन एअर ऍपवर आपण ऐकू शकाल 7:30 माझं शिवार माझा परिसर. त्याचबरोबर रात्री 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम, 9:30 समाचार संध्या, हिंदी भाषेतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू, तर 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 11:10 भारत सरकारच्या 12 वर्षाच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिकेमधला विषय आजचा आहे नक्षलवाद, हे आपण न्यूज ऑन एअर ऍपवर ऐकू शकाल. तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, ऐसी अक्षरे रसिके.

नमस्कार मंडळी, मी सुमती पवार. मंडळी, आज आपला विषय 100% पेस्तन काका. होय, 100% पेस्तन काका. मंडळी, जिथे जिथे पुलांना माणसं भेटली ती त्यांच्या मेंदूत ठाण मांडून बसली. आपणही माणसं बघतो, प्रवास संपला की आपल्याला ती आठवतसुद्धा नाही आणि आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. इथेच आपण लेखक नसतो हे सिद्ध होते, पण लेखकाचे तसे नसते. तो जीवनानुभव त्याच्या हृदयाच्या कुबेत ठाण मांडून बसतो आणि त्याचे मंथन मग कागदावर प्रकटतो, ज्याला आपण व्यक्तिचित्र म्हणतो. खरं तर अशा अनेक व्यक्ती आपल्यालाही आयुष्यात भेटतातच की, पण पुलांची जी दृष्टी आणि प्रतिभा ती आपल्याकडे नसते आणि तो अनुभव मग इतिहास जमा होतो. मिरज देवळीपर्यंतच्या प्रवासात पुलांना हे पारसी प्रवासी जोडपे भेटते. म्हातारा मोठा बोलका आणि दिलखुलास आहे. बंगलोरला जाणाऱ्या गाडीत डब्बा व आपली सीट शोधणे प्रचंड जिकिरीचे काम असते. सी कंपार्टमेंटा, यस सर, रेल्वेच्या कंडक्टर साहेबांनी जागा सांगितली. ते सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही प्रवासी मंडळी स्थिरावलो. प्रवासात दुसरी धाकधूक म्हणजे सहप्रवासी कोण. आमच्या कंपार्टमेंटमध्ये एक वृद्ध पारसी जोडपे आधीच येऊन बसले होते. डब्यात भयंकर घाण सुटली होती. काय घाण सुटली आहे, माझी पत्नी म्हणाली. अरे, गाडी स्टार्ट झाली नाही म्हणजे निघून जाईल समदा घाण. सकाळचा टाईम आहे, समदा पॅसेंजर लोक सुपडा साफ करून घेते. काही वेळाने आम्ही चहा कॉफी मागवली, घाणीचा विसर पडला. माझी पत्नी किटलीतून कपात चहा ओतू लागले. युअर वाईफ, पारशी बाबाने विचारले. येस, आणि म्हणाला माय वाईफ. आपल्या पत्नीकडे पाहत पारशी बाबा उद्गारले. आम्ही बुड्ढीला रीतसर नमस्कार वगैरे केले. कुठून से आले, पुन्हा सी, बुड्ढीने विचारले. होय, मी म्हणालो. तुम्ही कुठून आला, पत्नीने त्यांना विचारले. आम्ही बॉम्बे से आले. सलवाट काय क्लायमेट झाला, घाम घाम घाम, रॉटन झाला घाम. या शब्दाचा उच्चार केवळ पारशी मुगातूनच असा निघतो. हा पारशी बाबा आपल्याला 7-8 तास लाभणाऱ्या आनंदात मी बायकोने मागवलेल्या किटलीतील कॉफी माझ्या अर्ध्या भरलेल्या चहात ओतली आणि घोटाळा लक्षात येताच हात तिच्या म्हणालो. काय झाला, चहाच्या कपात कॉफी ओतली, बायकोने आमचा गाढवपणा जाहीर केला. तुझ्या हजबंड साला अब्सेंट माइंडेडच दिसते, लगेच पारशींबाई म्हणाल्या. तसं नाही हो, हे आमच्या पण असाच अब्सेंट माइंडेड आहे. लोकांना नावं ठेवते, पर आपण एका पायामध्ये ब्राऊन सॉक आणि बीजा पायामध्ये काला घालून बाहेर पडते. आमच्या वाईफचा ऐकून नको भाऊसाहेब, पारशी बाबाने मला भाऊसाहेब करून टाकले. लय वर्षापूर्वी आमचं लग्न झाला, तेव्हा ही नवी नवरी मला चिमटा काढते. ही प्रणय किडा मजेशीर होती. म्हाताऱ्याकडे लटक्या रागाने पाहते म्हणाली, हे पहिलेशी असाच मॅड आहे. भाद्रपदाचे दिवस होते, सगळीकडे कसे हिरवेगार होते. मध्येच कुठतरी नुकताच पाऊस पडून गेलेला, धरतीची तृप्ती फुलून आलेली, आगळे तब्येतदार मध्यलयीत चाललेली, सोबतीला उपचाराची बंधने जुगारून विक्टोरियात लग्नाच्या वेळी बायको कशी चिमटे काढत होती हे सांगणारा आणखी काय हवे. काही वेळाने बाबाचे नाव पेस्तनजी हे कळले. मी पण माझे नाव त्यांना सांगितले. त्यांनी मला एकदा आता भाऊसाहेब करून टाकल्यावर तेच नाव मला स्वीकारावे लागलं.

0: पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा भाग 32वा आताच आपण ऐकलात. संवाद साधला सुमती पवार यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय खते आणि रासायनिक खते एकत्र वापरण्याचे तोटे याविषयी आरती शिरवाडकर यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. बऱ्याच वेळेला आपले शेतकरी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं हे आपापसात मिसळून ते आपल्या शेतामध्ये वापरत असतात. असं जर आपण केलं तर सेंद्रिय खतांची उपयोगिता ही कमी होत जाते आणि दोघांना एकत्र केल्यानं एकमेकांवर जे असंख्य आघात होतात त्यात मातीचे कण, त्यांना बांधणारे महत्त्वाचे अवयव, कीटक, पालापाचोळा, मातीतले तरल पदार्थ आणि त्यांची नैसर्गिक कार्यपद्धती ही बिघडते. ती कशी बिघडते आणि काय परिणाम होतो आपल्या पिकावरती याविषयी आज आपण कृषीवाडीमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हे मिश्रण म्हणजे नत्र आणि स्फुरदाची बहुलता आणि हेच अपायकारक आहे. अधिक नत्रामुळे पानातले कोष वाढतात जे कीटक आणि रोगांना आमंत्रित करतात. त्यामुळे पिकांचा फुलोरा लांबतो आणि फळं निरोगी राहत नाहीत. स्फुरद वाढल्यानंतर पाण्याला प्रदूषित करतं, परिणामी हे अपायकारक ठरतं. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात घट होऊन त्याची गुणवत्ताही घसरायला लागते. रासायनिक खत आणि सेंद्रिय खत हे दोन्हीही एकत्ररित्या शेतामध्ये त्याचा वापर करणं हे निसर्गाला धरून नाही. यामुळे कीटकांचं आक्रमण वाढायला लागतं आणि 4-5 वर्षात अशा पिकांना ते संपवूनही टाकतं. यामुळे पिकांमधला पालापाचोळा आणि कीटकांची कार्यमाला बाधित राहते. रासायनिक खतं नैसर्गिक नत्र देणारे जीवाणू संपवतात आणि त्यांच्या कार्यात अडथळे आणतात. तसंच गंधक, लोह, कर्ब, हायड्रोजन मातीला देणारे जीवाणू पण ते संपवतात. जीवाणू संपल्यानंतर मातीतल्या सेंद्रिय पदार्थात मिसळून जातात. अशावेळी लवणाच्या कमी जास्त प्रमाणामुळे पिकांना इजा पोहोचवणारे जीवाणू वाढायला लागतात. रासायनिक खतांमुळे सेंद्रिय खतांची कुजण्याची क्रिया बिघडते. त्यामुळे त्या खतांमधल्या जीवाणूंची संख्याही घटत जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वेगवेगळ्या तऱ्हेने काम करू लागतात. त्यामुळे कुजण्याची लय बिघडते. नैसर्गिक पद्धतीमध्ये पण बऱ्याच प्रकारचे जीवाणू सक्रिय असतात. ते हळूहळू कार्बन निर्माण करतात. शेतकरी बंधूंनो, रासायनिक आणि सेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणामुळे मातीचं भौतिक आणि रासायनिक स्वरूप बिघडायला लागतं. त्यामुळे मातीच्या कणांची जलधारण क्षमता कमी होते. मातीत पाणी आणि वारे यांचा मुक्त संचार मंदावतो. त्यामुळे मातीतलं जल बाष्पीकरण होऊन निघून जातं. त्यामुळे रोपांची पोषण होण्याची शक्ती जी आहे तीही क्षीण व्हायला लागते. मग त्यांना सक्रिय होण्यासाठी रासायनिक खतांचीच गरज भासते आणि मातीचं नैसर्गिक स्वरूप मग बिघडायला लागतं. रासायनिक आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणातून मातीत विषारी पदार्थ वाढायला लागतात. या मिश्रणामुळे पोटॅशियमच्या जागी जर अमोनिया वाढला तर त्यामुळे कोष मरतात. एका पदार्थाच्या बहुलतेमुळे दुसरा कमी होतो. कैक सूक्ष्म तत्व कमी जास्त होतात आणि मातीची नैसर्गिक क्रिया थंडावते. शेतकरी बंधू भगिनींनो, मातीमध्ये असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची मातीची आणि रोपात आपापसात देवाणघेवाण चालते. ती तशीच ठेवायची असेल तर रासायनिक आणि सेंद्रिय खत कधीच मिसळून वापरू नयेत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहे उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.
0: सेंद्रिय खते आणि रासायनिक खते एकत्र वापरण्याचे तोटे याविषयी आरती शिरवाडकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आता आठवणात

च्या संध्याकाळच्या कार्यक्रमाची. आज संध्याकाळी माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकू शकता. कृषी संवादात माझे शेतीतील अनुभव या सदरात डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी संयत पिंपरी येथील शेतकरी सुभाष वाझे यांची यामिनी भाकरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात इथेच थांबूया.

0: मनु।
1: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सातपूर, नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। 6:45 झालीत। अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी।
3: अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, 30 वर्षांची उधारी आणि एक अनमोल भेट। कदाचित बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेलही, पण तरीसुद्धा ज्यांच्या मनात या गोष्टीविषयी एक वेगळा भाव निर्माण होऊ शकतो अशा सगळ्यांसाठी ही एक खास गोष्ट आहे, जी ऐकून एक वेगळीच ऊब निर्माण होईल। फक्त 200 रुपये, पण या 200 रुपयांसाठी एक माणूस तब्बल 30 वर्षांनी केनियाहून थेट छत्रपती संभाजीनगरला आला। हे खरं आहे बरं का, अगदी 100% खरं। ही गोष्ट आहे 1989 सालची। केनियाचा एक तरुण मुलगा शिक्षणासाठी औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर इथं आला। त्याचं नाव रिचर्ड टोंगी। एकट्यानं राहणं, खाण्यापिण्याची अडचण, पैशांची टंचाई अशा कठीण परिस्थितीत त्याला आधार दिला तो तिथल्या काशीनाथ गवळी यांनी। त्याच्या कॉलेजजवळ काशीनाथ काकांचं किराणा दुकान होतं। काकांनी या रिचर्डला राहायला घर मिळवून दिलं, जेवणा खाण्याची सोय केली, एका अनोळखी परदेशी मुलावर इतकं निस्वार्थ असं प्रेम केलं। त्याचं शिक्षण संपलं, रिचर्ड मायदेशी परतला, जाताना काकांकडे 200 रुपयांची उधारी राहिली होती। पण ती उधारी त्याच्या मनातून कधीच गेली नाही। तो केनियाला गेला, राजकारणात पडला, आज तो तिथला एका मोठ्या पदावर आहे, संसदेत आहे आणि त्यानं भरपूर यश मिळवलंय। पण काशीनाथ काका आणि ती 200 रुपयांची जाणीव त्याच्या मनात कायम होते। 30 वर्ष उलटली पण जाणीव तशीच राहिले। आणि मग तो क्षण आलाच, केनिया सरकारच्या शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला। त्यानं माननीय पंतप्रधानांची भेट त्यांची झाली आणि त्यानंतर मात्र पण त्याची पावलं ही ओढली गेली ती थेट छत्रपती संभाजीनगरकडे। 2 दिवस शोध घेतला, काशीनाथ काका त्याला सापडले आणि काकांना पाहताच रिचर्डच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। रिचर्ड यानं काकांना सगळी ओळख दिली, कारण काकांना काही आठवेना, त्यानं सगळी ओळख दिली आणि काकांनाही सगळं आठवलं। त्या भेटीत शब्दांपेक्षा भावना जास्त बोलल्या बरं का। रिचर्ड म्हणाला, पैसे परत करणं म्हणजे प्रामाणिकपणा असतो असं लोक म्हणतात, पण हा प्रामाणिकपणा मी या देशातच शिकलो। काशीनाथ काकांच्या घरी जेवणही झालं रिचर्डचं आणि काकांनी मराठमोळ्या पद्धतीनं म्हणजे अगदी

टॉवेल टोपी देऊन त्याचा सत्कारही केला. काकांना केनियाचं रिचर्डनं आमंत्रणही दिलं. रसिक हो, या गोष्टीतून आपल्याला काय मिळतं? काशीनाथ काकांनी कधी अपेक्षेनं मदत केली नव्हती, पण त्या निस्वार्थ प्रेमानं एका परदेशी मुलाच्या आयुष्यावर किती खोल ठसा उमटवला की 30 वर्षांनंतरही तो विसरला नाही. एक छोटीशी मदत, एक प्रामाणिक मन आणि 30 वर्षांनंतरही टिकलेलं एक नातं, हेच तर आहे जगण्याचं खरं सौंदर्य. आणि हेच असेल जगणं आनंदानं. आपल्या आयुष्यातही असे काशीनाथ काका आहेत का? त्यांनी हा असा संस्कार आपल्यावर रुजवला आहे का? आज त्यांना आठवूया आणि त्यांना सांगूया, तुमच्यामुळे मी घडलो.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: कमल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
0: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
0: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद झाले आहेत. परिसर.
4: नमस्कार श्रोते हो, आजचा आपला विषय आहे प्लास्टिक प्रदूषण. ही सध्याच्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या आहे. प्लास्टिक हे विघटन न होणारे नॉन बायोडिग्रेडेबल पदार्थ असल्याने हजारो वर्ष पर्यावरणात राहून ते जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित करते. हे सागरी जीवनसृष्टी आणि मानवी आरोग्यासाठी कर्करोग आणि इतर रोग अत्यंत घातक आहेत. आजच्या आधुनिक युगात प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो, पण या सोयीच्या बदल्यात आपण पर्यावरणाची खूप मोठी हानी करत आहोत. प्लास्टिकचा कचरा ही जागतिक समस्या बनली आहे. प्लास्टिक प्रदूषणाच्या दुष्परिणामामुळे समुद्र, महासागर, नद्या आणि जमिनीचे नुकसान होते, तसंच आरोग्यावरही परिणाम होते. जसं की मायक्रोप्लास्टिक्स अन्न आणि पाण्यात मिसळल्याने कर्करोग, जन्मदोष आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. प्लास्टिक जाळल्यामुळे पर्यावरणीय हानी होते. त्यातले डाय ऑक्सिजन आणि मर्क्युरी यासारखे विषारी घटक हवेत मिसळतात. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, रिसायकल करणे आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे ही उपाययोजना आपण करू शकतो. प्लास्टिक प्रदूषणामुळे निसर्गातील इकोसिस्टम्स कमकुवत होत आहे, ज्यामुळे अन्नसाखळीवरही परिणाम होत आहे. कॅरी बॅग्स, पाण्याची बाटली, दुधाचे पाउच, डिस्पोजेबल कप्स, प्लेट्स आणि खेळण्यांने प्रदूषणाला कारणीभूत ठरते. प्लास्टिक स्वस्त आणि हलके असल्याने लोक ते सहज वापरतात. वापरलेले प्लास्टिक इथे तिथे फेकल्यामुळे ते नाल्यांमध्ये अडकतात आणि जमिनीवर जमा होतात. त्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास प्रदूषणास कारण ठरते. प्लास्टिक विघटित होण्यासाठी 100 वर्ष लागतात. हे मातीची सुपीकता नष्ट करतात आणि सांडपाण्याची व्यवस्था अडवतात आणि यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचतो. समुद्री जीव जसे की मासे, कासव आणि इतर समुद्री जीव जेव्हा मरतात, त्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे किंवा प्लास्टिकमध्ये अन्न ठेवल्यावर कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. रस्त्यावरील प्राणी, उदाहरण गायी, अन्नासोबत प्लास्टिक खातात, ज्यामुळे ते आजारी पडतात किंवा मरतातही. या सगळ्यांवर नियंत्रण आणायचं असेल तर आपण प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करायला पाहिजे. रिड्यूस, रियूज, रिसायकल या 3 R चा

0: अवलंबन करायला पाहिजे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 जारी केले आहेत, ज्यामध्ये प्लास्टिकची शास्त्रीय विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मॅन्युफॅक्चरर्स, ब्रँड मालक आणि इम्पोर्टर्सवर त्यांचा प्लास्टिक कचऱ्याचा गोळा करण्यापासून ते विल्हेवाट लावण्यापर्यंतही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यावर दंड आणि कायदेशीर कारवाई EPR द्वारे केली जाते. रिड्यूस, रियूज, रिसायकल या तत्वाचा वापर करून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारी ड्रेनेज आणि पुराची परिस्थिती, उदाहरण मुंबईतील पूर, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बंदी उपयुक्त ठरत आहे. आपला भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण आपला प्लास्टिकमुक्त भविष्य नक्कीच घडवू शकतो. भविष्यातील पिढीसाठी एक निळी हिरवी पृथ्वी सोडून जाण्यासाठी आजच प्लास्टिकच्या महासागराला रोखणे गरजेचे आहे. धन्यवाद.
1: परिसर या कार्यक्रमात प्रदूषण याविषयी पायल काळे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. भाग 7 आज आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SMRK BKAK महिला महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, जिथे तुम्हाला मिळेल 10वी नंतर 11वी साठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि HSC वोकेशनल या सर्व शाखांना ऑनलाईन प्रवेश व होम सायन्स साठी ऑफलाईन प्रवेश सुरू. आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या. संपर्क 2579949.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक.
3: गुरुपुष्यामृत
2: 18 जून ला आहे. या वर्षीचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग, म्हणूनच वडनेरे सराफी पेढीला जरूर भेट द्या. कारण आमच्याकडे मुहूर्ताच्या खरेदीसाठी 1 ते 1.5 ग्रॅम पासून सोन्याच्या अंगठ्या, कानातले मणी, वेढे, कॉइन्स, त्याचबरोबर राशीरत्न आणि पुष्कराजही उपलब्ध. वडनेरे सराफ, श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या 11व्या भागात आपण एक अशा अदृश्य पण अत्यंत प्रभावी शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येक कृतीमागे कार्यरत असते, ती म्हणजे प्रेरणा. आपण रोज सकाळी उठतो, कामाला जातो, काहीतरी नवीन शिकतो, स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. हे सगळं केवळ सवयीमुळे नाही तर त्यामागे एक मानसिक आणि जैविक प्रक्रिया असते ज्याला आपण प्रेरणा म्हणतो. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रेरणा म्हणजे एखाद्या उद्दिष्टाकडे आपल्याला नेणारी अंतर्गत इंटरनल किंवा बाह्य एक्स्टर्नल ऊर्जा किंवा शक्ती. ही शक्ती आपल्या विचारांना, भावनांना आणि वर्तनाला दिशा देते. मेंदूमध्ये डोपामिन नावाचा एक न्यूट्रो ट्रान्समीटर असतो जो प्रेरणेशी थेट संबंधित असतो. जेव्हा आपण एखादं उद्दिष्ट गाठतो किंवा त्याच्या जवळ पोचतो तेव्हा डोपामिनची निर्मिती होते आणि आपल्याला आनंद, समाधान आणि पुढे काम करण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे प्रेरणा ही केवळ मानसिक संकल्पना नाही तर ती जैविक पातळीवरही कार्य करते. मेस्लॉची गरजाची पायरी, हायरार्की ऑफ नीड्स. प्रेरणेचा सखोल अभ्यास करताना अब्राहम मेस्लॉ यांनी मांडलेला हायरार्की ऑफ नीड्स ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. मेस्लॉ यांच्या मते मानवी गरजा 5 स्तरांमध्ये विभागल्या जातात. फिजिओलॉजिकल नीड्स, अन्न, पाणी, झोप, सेफ्टी.

0: नीड्स सुरक्षितता आणि स्थैर्य, लव अँड बिलॉंगिंग्स प्रेम मैत्री नातेसंबंध, एस्टीम नीड्स सन्मान आणि आत्मविश्वास आणि सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःची पूर्ण क्षमता गाठणं ही एक पायरीसारखी रचना आहे. म्हणजेच खालच्या स्तरावरील गरजा पूर्ण झाल्यावरच आपण वरच्या स्तराकडे लक्ष देऊ शकतो. अमित नावाचा एक तरुण आहे असं आपण गृहीत धरूया. सुरुवातीला त्याच्याकडे नोकरी नाही, आर्थिक स्थैर्य नाही, त्यामुळे त्याचं लक्ष मुख्यतः अन्न, निवारा आणि सुरक्षिततेवर असतं. ही त्याची फिजिओलॉजिकल आणि सेफ्टी नीड्स. जेव्हा त्याला नोकरी मिळते तेव्हा तो मित्र बनवतो, नातेसंबंध जपतो, म्हणजे लव आणि बिलॉंगिंग. त्यानंतर तो आपल्या कामात प्रगती करून सन्मान आणि आत्मविश्वास मिळवतो, हे झालं एस्टीम. आणि शेवटी तो स्वतःच्या आवडीचं मनापासून काहीतरी मोठं साध्य करायचा प्रयत्न करतो, अर्थात सेल्फ ॲक्च्युलायझेशन. यातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजते, प्रेरणा ही स्थिर नसते, ती सतत बदलत असते. प्रेरणेचे मुख्य दोन प्रकार आहेत. अंतर्गत प्रेरणा ही ती प्रेरणा आहे जी आपल्या आतून येते. आपण एखादं काम फक्त आनंद, समाधान आणि आवडीमुळे करतो. आणि दुसरी असते बाह्य प्रेरणा, जसे की बक्षीस, पैसा, कौतुक किंवा दबाव, पगारासाठी काम करणं किंवा गुणांसाठी अभ्यास करणं. संशोधन असं सांगतं की आतील प्रेरणा अधिक टिकाऊ आणि प्रभावी असते, कारण ती आपल्याला आतल्या मूल्यांशी आणि आवडीशी जोडलेली असते. बाह्य प्रेरणा काही काळासाठी परिणामकारक असते, पण ती दीर्घकाळ टिकत नाही. मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये जेव्हा आपण स्वतःच्या आवडीने काहीतरी करतो तेव्हा अधिक समाधान मिळतं आणि ती कृती पुन्हा करण्याची इच्छा वाढते. प्रेरणेवर परिणाम करणारे घटक म्हणजे स्पष्ट आणि साध्य होणारी ध्येय, स्वतःवरचा विश्वास, सकारात्मक वातावरण, प्रोत्साहन देणारे लोक आणि वास्तव जीवनातील प्रेरणा ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती आपल्या आत जागवावी लागते. आपल्या प्रत्येकामध्ये अपार क्षमता आहे, फक्त त्या क्षमतेला जागा करण्यासाठी योग्य प्रेरणेची गरज आहे. आणि एकदा का ती जागी झाली की आपल्याला थांबणं कठीण नव्हतं. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सगळ्याचे 7:01 झालेला आहे.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
5: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही,
6: असं कसं शक्य आहे?
5: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
6: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
5: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
7: तकले ओल्ड गोल्ड.
8: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
9: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला,
8: वाणिज्य,
9: विज्ञान
8: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे, पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
9: संपर्क
8: 9423531969 किंवा 8275858 419.

मैंने प्यार किया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि एस पी बाला सुब्रमण्यम यांनी गायलेलं असत भोपाली यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. श्रोते हो, एक आठवण. आज सकाळी 8:40 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे आम्ही सहक्षेपित करणार आहोत. जरूर ऐका सकाळी 8:40. सकाळचे 7:06 झाले आहेत. ठीक 7:07 पुणे केंद्राच्या पुणे केंद्राकडे आपण जाणार आहोत. 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत

0: संतदादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि

0: तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDC ला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA नं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी

पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

0: पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
3: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा.
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया, चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

हे संपादक, समाज सुधारक, शिक्षण तज्ञ, सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक आणि संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन झालं 17 जून 1895 या दिवशी. राजमाता जिजाबाई यांचं महानिर्वाण 17 जून 1674. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली 17 जून 1297 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार विनय आपटे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 जून 1951. हिंदी चित्रपटातील विख्यात बालकलाकार डेझी इराणी यांचा जन्म 17 जून 1950. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर माचवे यांचं निधन झालं 17 जून 1991 या दिवशी. ज्येष्ठ चित्रपट निर्माते लेखक दिग्दर्शक वितरक शरद पिळगावकर यांचं निधन 17 जून 1983. लोकमान्य टिळकांचे सहकारी केसरीचे पहिले

सत्व अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचा हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथम तास केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारचे संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल, जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचाही निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे

0: जे ज्याचं अधिकृतपणे येईल नो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला एलनिनोचा प्रकार सांगितला गेला. आज पर 17 वेळेला एलनिनोची परिस्थिती जगभरात निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करायला लागेल. तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः आज जो युवक आहे जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे पण फाईट कशी करायची आहे जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरोध जाऊ शकत नाहीये कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यात एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितली पीक निहाय जमीन निहाय कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपणा आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होत आहे, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं जसे की आता आजकाल आपण हॅकाथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे. हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे तीच जर शोधून काढली तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचं पीएच किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळं अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढची लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारे पाणी देण्याच्या पद्धती हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी. तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे. त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे. ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे. ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सर्व आज युवकांपुढे मोठी संधी आहे. याच्यामध्ये आहे म्हणजे आव्हान जेवढे आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे. तर त्यासाठी

0: काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगाल?
1: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना. आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आयटीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळपरत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत, मग तो रेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यम केले ती अशी ही माध्यम वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की अजून तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार एआय आहे हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये ते मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ते उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी तेव्हा ती फार मोठी गोष्ट आहे.
0: तर श्रोतेओ, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, एफएम 101.4 मेगाहर्ट्ज. सकाळचे 7:39 झाले आहेत. भावधारा

रसिक श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड हे दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तेव्हा एक गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तत्पूर्वी आठवण, गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातला एका प्रसंगाविषयी खास बोलायला आवडेल. आज वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी आगरकरांचं निधन झालं आणि किती लहान आयुष्य असलं तरी किती मोठं काम त्यांनी करून गेलंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच आहे. आणि सकारात्मक आयुष्य जगणारी ही व्यक्तिमत्व असतात आणि म्हणूनच ती आपल्याला बरंच काही देऊन जातात. 1980 काळ होता आणि भारत इंग्रजांच्या जोखडाखाली होता 1880. आणि समाज अंधश्रद्धा, जातीभेद असतील, स्त्रियांवरील अन्याय असतील यांनी ग्रासलेला होता. अशावेळी पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोन तरुण एकत्र आले. यांचं ध्येय एकच होतं, भारताची मुक्ती. पण मार्ग वेगळे होते. टिळकांना राजकीय स्वातंत्र्य आधी हवं होतं तर आगरकरांना सामाजिक सुधारणा हवी होती. आणि या दोघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली. कारण दोघांनाही माहिती होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. 1882 कोल्हापुरात एक राजकीय वाद सुरू होता आणि त्यामध्ये केसरी या वृत्तपत्रात एक परखड लेख लिहिला गेला. जरी सत्य असलं तरी त्याचा परिणाम म्हणजे दोघांनाही अटक झाली. 101 दिवस तब्बल अटक झाली आणि या काळामध्ये त्या तुरुंगाच्या त्या खोलीमध्ये अंधार, ओलसर कोठडी ती होती आणि उघडी जमीन, कमी आणि दर्जा नसलेलं असं अन्न, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नाही, सारखी हेटाळणी, एकटेपणा आणि अपमान. सामान्य माणूस अशा गोष्टीत खचून जाईल, पण दिवस मोजत राहील. पण आगरकरांना ते मान्यच नव्हतं. त्यांनी त्याही परिस्थितीत शरीर बंदिस्त आहे पण विचार कोणी बंदिस्त करू शकत नाही आणि म्हणून कोठडीतले विचार हे त्यांनी 101 दिवसात जे लिखाण केलं त्याचं एक प्रसिद्ध झालेलं पुस्तक, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्यांचा विचार असलेलं हे पुस्तक, समाजाला जाग करणारं, माणसाला विचार करायला लावणारं असे अनेक लेख त्याच्यात आहेत. आपण त्या जागी असतो तर कदाचित थांबलो असतो, पण तिथून बाहेर पडल्यावर सुधारक हे स्वतःचं वृत्तपत्रही त्यांनी सुरू केलं आणि त्यातून बालविवाहाविरुद्धी, त्याचबरोबर विधवा विवाहाच्या समर्थनार्थ, त्याचनंतर जातीभेदाविरुद्ध आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. परिस्थिती कशी असली तरी थांबायचं नाही हे शिकवणारी ही माणसं आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया. आणि आज 8:40 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून गोपाळ गणेश आगरकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत मुंबई केंद्रावरून, जे आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. आणि आता आनंद घेऊया आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताचा.

0: श्रोते हो, वेळ अभावी आम्ही हे गीत आपल्याला पूर्ण ऐकवू शकत नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. आणि प्रायोजित कार्यक्रमाची वेळ झाली आहे, तेव्हा ऐकूया हा प्रायोजित कार्यक्रम.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
6: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात. आणि अगदी कमी वयातील व्यक्ती, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
5: श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंद लॉन्ड्रीजवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9960, 8448 844 9960, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 19 जूनला शुक्रवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत नाशिकमध्ये.
7: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
6: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न आलेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि आवडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती, म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली, तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
5: अच्छा. श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये

0: अनंत पॉलिक्लिनिक न्यू पंडित कॉलनी आनंद लॉन्ड्री जवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9960, 8448 844 9960, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 19 जूनला शुक्रवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत नाशिकमध्ये.
1: वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधले अनेक यंग जनरेशनची लोक आपल्याशी या कार्यक्रमाद्वारे जोडली गेलेली आहेत. त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळतायत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधून हर्षल मराठे. नमस्कार हर्षल सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आता गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुमच्या मनात गुंतवणुकी बद्दलचे विचार काय आहेत हे ऐकायला आवडेल.
2: तरुणाईचे ज्यावेळेस प्रतिनिधित्वाबद्दल तुम्ही विचारतायत मला, तर ज्यावेळेस तरुण विचार करतो की इन्व्हेस्टमेंट मी कशी करावी का करावी, तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात की आता सध्या हा ट्रेंड चालला की ऑनलाईन बघू किंवा मग मी माझ्या पद्धतीने करतो, ह्या गोष्टीचा मुलं जास्त हे करतात म्हणजे आजकालचे तरुण. त्यामुळे स्वतःचा विचार करत असताना ते फक्त शॉर्ट टर्मचा विचार करतात की आजकाल गुंतवणूक करून बा थोड्या दिवसात बघू काय होतं, पण एकदम प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असा काही विचार करत नाही. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ की लॉंग टर्म असा विचार करत नाही आणि मग शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि याच्यातूनच मला काहीतरी परतावा मिळेल याचा विचार करून ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग असं होतं की अरे मी इतक्या वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मग याच्यात असं का माझ्याकडनं घडलं की हे व्यवस्थित चालत नाही किंवा मग इन्व्हेस्टमेंट होत नाही असं. हां
1: हां. पण जेव्हा तुम्ही ऍज अ क्रिसेंट मध्ये जॉईन झालेला आहात आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती जाणून घेतली, तेव्हा तुमच्या आधीच्या विचारात आणि आत्ताच्या विचारामध्ये काय फरक पडला?
2: हा फरक पडला की ज्यावेळेस मी क्रिसेंट ह्या फर्म मध्ये जॉईन झालो त्याआधी मी एका सीए कडे जॉबला होतो, म्हणजे की मला अकाउंटिंगचं नॉलेज होतं. पण त्यानंतर मी तिथून हळूहळू मग इकडे आलो, मी गावाकडून मी शहराकडे आलो. पण इकडे आले येताना माझ्याकडे जो नॉलेज नव्हतं की इन्व्हेस्टमेंट कसं करायचं काय करायचं, मी सुरुवातीला आईच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मी माझ्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू केली क्रिसेंट कडे. मग त्यानंतर मला कळलं की हळूहळू आपण इन्व्हेस्टमेंट क्रिसेंट हे कसं करतं काय करतं. त्यानंतर मग मी पण माझी स्वतःची गुंतवणूक एक चांगल्या वेळेने करत गेलो, म्हणजे की जसं की माझे गोल काय आहे, इथून पुढे माझ्या जिम्मेदारी काय आहे किंवा मग इथून पुढे मला लागणाऱ्या गोष्टी त्याबद्दल मी कसं व्यवस्थित केलं पाहिजे किंवा मग त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे मला कळालं. आणि सरांनी ज्या पद्धतीने गाईड केलं भूषण वाणी सरांनी, त्याच्यामुळे मला एक चांगला मार्ग मिळाला आणि एक यंग गुंतवणूक म्हणून एक पुढे आलो.
1: वा, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सुद्धा खूप कमी वयामध्ये असताना गुंतवणुकीला सुरुवात केलेली आहे. तसा हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणुकीला सुरुवात कधी करावी, लग्नाच्या आधी करावी का नंतर करावी, कारण हल्ली लग्नाचेही खर्च इतके वाढलेले असतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
2: अशा मुलांना मी असं सांगेल की पहिले तर मी हे सांगतो की मी इन्व्हेस्टमेंट केव्हा सुरू केली, म्हणजे ज्यावेळेस मी 12वी पासआउट झालो तर काही अशा गोष्टी होत्या घराकडून की माझ्यावर जिम्मेदारी होती, त्यामुळे मी जॉब करणं सुरू केलं कारण की मला काहीतरी इन्कम म्हणून हवं होतं. तर तेव्हा मी जिथं जॉबला होतो तिथं त्यांनी म्हणे की तू काहीतरी कमवतो त्याच्यातला काहीतरी भाग तू इन्व्हेस्टमेंट कर. तर मी वयाच्या 18व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. त्यानंतर मी आत्ता करत करू आत्ता मला 10 वर्ष होतील इन्व्हेस्टमेंट करून. तर त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस तुमची

0: इन्कम काहीतरी मिळते, म्हणजे इन्कम इन टर्म्स ऑफ की स्टायपन मिळो किंवा मग काहीतरी मला पॉकेट मनी मिळते, तर ते इन्व्हेस्टमेंट करत जा म्हणजे त्याला वय नसतं. जर मला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे किंवा मग मला एक इन्कम म्हणून येत आहे, तर मी ते थोडेसे पैसे बाजूला टाकणं हे माझं कर्तव्य आहे, तेव्हा आपण एक चांगले गुंतवणूकदार होऊ शकतो भविष्यातले, एक मॅच्युअर गुंतवणूक तेव्हाच की एक चांगले सगळ्या गोष्टी घडू शकतात.
1: बरोबर, याबद्दल अजूनही हर्षल सर बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. हर्षल सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या वयात इन्व्हेस्टमेंट सुरू केली, आता माझा जो पुढचा प्रश्न होता की तरुणाईला तुम्ही काय सांगाल, लग्नाच्या आधीपासून सुरुवात करावी, लग्नाच्या वेळी सुरुवात करावी का नंतर सुरुवात करावी?
0: तर आजकाल काय की लग्न एक प्रायोरिटी असल्यामुळे काय की त्याच्यात एक इन्व्हेस्टमेंट केव्हा करावं हे तरुणाला कळत नाही की मला लग्नाला किती खर्च लागणार आहे किंवा मग माझं लग्न 6 महिन्यात होणार की 1 वर्षात होणार की 2 वर्षात होणार. हे कन्फ्युजनमुळे आजकालची मुलं काय करतात की मला इन्कम आहे पण मी इन्व्हेस्टमेंट आत्ता सुरू करू की 6 महिन्यांनी केलू की लग्नानंतर करू, त्यामुळे कन्फ्युजन.
1: बरोबर,
0: माझं हेच मत आहे की तुमचं जे इन्कम येत असेल पण तुम्हाला माहिती आहे की लग्नाला खर्च लागणार, तर अशा फंडात इन्व्हेस्टमेंट करा की ती फक्त लग्नासाठी राहील. पण असं नका करू की लग्नाला किती खर्च येणार म्हणून मी आता इन्व्हेस्टमेंटच करत नाही, तर सुरुवात करा, काहीतरी इन्कम येते त्याच्यातून तुम्ही पैसे बाजूला काढा आणि माझा पहिला पगार येत असेल म्हणजे आला की लगेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला काही हरकत नाही, म्हणजे की तुमचं इन्व्हेस्टमेंट पण सुरू होते आणि तुमचे जे भविष्यातले खर्च आहे ते पण व्यवस्थित मारी लागेल. आणि एक लॉंग टर्म गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा.
1: हल्ली तरुणांमध्ये आपण बघतो की फायनान्शियल डेट वर जाण्याचा सुद्धा एक ट्रेंड आहे, ज्यांचं लग्न ठरलेलं असतं ते लोक फायनान्शियल डेट वरती जातात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि हे जेव्हा फायनान्शियल डेट फिक्स होते तेव्हा कोणते मुद्दे त्यांनी डिस्कस करणं गरजेचं आहे?
0: हा अतिशय सकारात्मक बदल आहे, म्हणजे जो तुम्ही प्रश्न विचारला की लग्न हा फक्त भावनिक नाही आर्थिक दृष्ट्या महत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे दोघांनी आर्थिक बाबींवर मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंटचा विचार येतो किंवा लग्नाचा विचार करतो ज्यावेळेस फायनान्स पण डिस्कशन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की आपल्याकडे रिलेटिव्ह किती तुमचे किती, तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा पण म्हणजे फायनान्स पण हा खूप गरजेचा आहे लग्नाआधी. तर त्यावेळेस फायनान्शियल दरम्यान दोघांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, तुमच्या करिअर बद्दल तुम्ही काय विचार करताय किंवा मग बचत व गुंतवणुकीच्या सवयी तुम्हाला आहेत का नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्यावर किती आहेत, म्हणजे की लग्नाआधी माझ्यावर काही डेट असेल मुलावर किंवा मुलीवर तर त्याच्यावर तुम्ही काय कॉल घेताय, त्यानंतर घर खरेदी, प्रवास, मुलांचे शिक्षण यासारखे भविष्यातले जे खर्च आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बोलणं गेलं पाहिजे. त्यानंतर खर्च आणि बचत या बाबतीत दृष्टिकोन काय, म्हणजे की मी खर्च करण्याची पद्धत, कारण की शेवटी लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी, माझी थॉट प्रोसेस वेगळी, त्यावेळेस दोघांची थॉट प्रोसेस काय आहे त्यानुसार तू कसं विचार करते आणि मी कसं करतो याच्यावर खूप बोलणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस खर्चाचा प्रश्न येतो तर पैसे हा खूप महत्वाचा दृष्टिकोन असतो, विषय असतो, त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर म्हणजे जसं लग्नात असेल तर माझा एक विमा असणं पण गरजेचं आहे, म्हणजे इन्शुरन्स किंवा मग काहीतरी हँडसम हे असणं पण गरजेचं आहे.
1: बरोबर, तेव्हा मला सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना हेच सांगायचं आहे की तुम्ही देखील तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे का, नसेल केली तर ती आजपासूनच सुरुवात करा. आणि समजा त्याच्याशी रिलेटेड कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील, इन्व्हेस्टमेंट कुठे करावी, कशी करावी याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz वर सकाळचे 7:59 आणि 40 सेकंद झाले आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या अर्थात समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: गीतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: किकीवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275 4 1 9.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
2: असं कसं शक्य आहे?
1: अगं, ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
2: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
1: मग आत्ताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
3: तकले ओल्ड गोल्ड

0: शोभा गुरटो यांच्या स्वरातली उमाकांत काणेकर यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
5: असं कसं शक्य आहे?
4: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
5: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
4: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
6: तकले ओल्ड गोल्ड.
7: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 8:30 वाजलेत. म्युझिकल मॉर्निंग. श्रोते हो, आजच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. आणि एक आठवण, आज सकाळी 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा.

0: म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: मास्टर कृष्णराव यांचं संगीत असलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत, अर्थातच चित्रपट किचकवध आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो, याबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे संपन्न होतो. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 8:39 आणि 33 सेकंद झाले आहेत. ठीक 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 8:40
1: विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवा.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: नमस्कार श्रोते हो, आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
3: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
4: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले आपल्या मुलीचे आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
3: आगरकरांच्या मते शाळेत कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
2: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात
4: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
2: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच

0: शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे? आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी?
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
2: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
0: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
2: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीस 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना

0: स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे. तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं. त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
0: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे. तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धी प्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाह विधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र

0: अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं. मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगाने सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे एफ एम 101.4 MHz. सकाळचे ठीक 9 वाजलेत. श्रोतो आता प्रसारित करीत आहोत PNG अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, महिलांना आवडणारे सोन्याचे नेकलेस याची माहिती मागील काही भागांपासून आपण घेत आहोत. आज आपण गोकाक नेकलेस किंवा ब्लॉसम नेकलेस यांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार.
2: मोडक साहेब, आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेसची माहिती श्रोत्यांना दिली. आज आम्हाला गोकाक नेकलेसची माहिती द्या. ते कसं असतं, त्याचं डिझायनिंग किंवा पॉलिशिंग कसं असतं हेही सांगा.
5: गोकाक पॅटर्नच्या नेकलेसमध्ये दोन नेकलेस येतात.
2: बर.
5: एक गोकाक नेकलेस म्हणतात नुसतं त्याला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांच्यातून आकार किंवा डिझाईन्स बनवली जातात.
2: बर.
5: आणि त्याच्यामध्ये आपले जे जोंधळी मणी असतात त्या टाईपचे मणी टिकल्या याच्यातून त्याचे आकार बनवले जातात.
2: अच्छा.
5: एकाच नेकलेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण टिकल्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, कोयरी असेल, पान असेल, फुल असेल. ब्लॉसम नेकलेस आहे त्याच्यामध्ये मात्र बल्की साईजचं फुलं असतात, मोठी फुलं असतात, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. आणि जनरली ब्लॉसम नेकलेस हा प्रकार हा लोकांनी त्याला पाडलेलं नाव आहे, अदरवाईज ते गोकाक नेकलेस. पण आता गोकाक नेकलेस मधला कुठला प्रकार, तर साधा गोकाक नेकलेस का ब्लॉसम, तर ब्लॉसम नेकलेस. ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाचे मोठाले आकार आणि त्याच्यातून निर्माण केलेलं, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. ही दोन्ही प्रकारच्या नेकलेसमध्ये टॉप सकटच येतात जनरली सेट त्याचे. आणि याला गेरू पॉलिश असतं जनरली.
2: बर.
5: आणि गोकाक मधून पहिले डिझाईन्स इंट्रोड्यूस झाल्यामुळे त्याला गोकाक नेकलेस म्हटलं जातं किंवा गोकाक पॅटर्न म्हटलं जातं. 18-20% मजुरी असते. ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाच्या डिझाईन बरोबरच मणी जे आपण म्हणतो जोंधळी मणी ते पण त्याला सोल्डर करून त्या फुलांच्या बाजूनी, ब्लॉसमच्या बाजूनी, किंवा ते ब्लॉसम सुद्धा त्या मण्यातून निर्माण केलेली असतात, म्हणजे ब्लॉसम क्रिएट करण्याकरता. आणि ते जनरली पेंडंट जे खालचं असतं ते पण मोठं एक ब्लॉसम फुलच असतं. आणि अंगात जे नेकलेस असतं बाकीची पट्टी साईडच्या दोन्ही बाजू ते पण ब्लॉसमच असतं. आता या दोन्हीलाही तुम्ही गोंडाई वापरू शकता किंवा निक्षेनी वापरू शकता घालण्याच्या करता, तर त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं चेन नेकलेसनी. अदरवाईज वजनात जर म्हणाल तर ही नेकलेस साधारणपणे 25-35 ग्रॅम पर्यंत बसतात, आणि मजुरीत म्हणाल तर 18-20% पर्यंत मजुरी असते.
2: पण ह्याचं पॉलिश कुठल्या प्रकारचं असतं?
5: गेरू पॉलिश असतं, रेड पॉलिश.
2: आणि गोकाक मध्ये पुतळी पण एक नेकलेसचा प्रकार असतो, तो काय असतो?
5: आता परंपरामध्ये पुतळीच्या टिकल्या, म्हणजे जसं लक्ष्मीहाराच्या टिकल्या असायच्या तसं ते पुतळी म्हणून जे काय एक फिगर होती तर त्याच्या टिकल्यांमधून तो नेकलेस बनवला जायचा, म्हणजे त्या टिकल्या असायच्या त्या नेकलेसमध्ये, जसं लक्ष्मीहारामध्ये लक्ष्मीच्या एम्बॉस केलेल्या टिकल्या असतात. तर आता पुतळीच्या आकाराच्या टिकल्यांचं फॅशन गेली, कुणाला नको असतं ते घालायला, त्यामुळे त्याच टिकल्यांवरती वेगवेगळे फिगर्स एम्बॉस केले जातात. ते टॉप सकट असतं आणि ते स्टीफ असतं, नाही तर लक्ष्मीहार फ्लेक्सिबल असतो, हे स्टीफ असतं, म्हणून ते नेकलेस प्रकारात मोडलं जातं. अदरवाईज ते हारात सुद्धा बनवू शकता, पुतळी हार पण यायचे, पण आता पुतळी नेकलेस यायला लागली आहेत. आणि ती गोकाक पॅटर्न मध्ये असतात, म्हणजे गोकाकवरूनच बनवून येतात, त्यालाही रेड पॉलिश असतं जनरली. आणि ते साधारणपणे टॉप सकट जर विचार करायचा झाला तर 80-90 ग्रॅम पर्यंत बसतं. आणि त्याला नेकला परत चेन लावली तर आणखीन वजन वाढेल, नाही तर तुम्ही गोंडा लावूनही ते वापरू शकता. पुतळी नेकलेस हे तुम्हाला लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी वजनात बसवायचं असेल कमी लेन्थ, जास्त वजनात, आणि अटायर नुसार, आता फॅशन नुसार गळ्याच्या बरोबर लागतं किंवा थोडस खाली ओघळलेलं लागतं, तर त्या केसमध्ये तुम्ही कमी वजनातही बनवू शकता.
2: बरोबर. मोडक

0: साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना गोकाक नेकलेस कसे असतात, त्यात पुतळी नेकलेसही कसे असतात, त्याचं डिझाईन, पॉलिशिंग या सगळ्यांची माहिती दिलीत. मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 9:05 झाली आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करीत आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 10 वाजलेत. हा मिश्र गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गीतभारती कार्यक्रमात गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोतच, मात्र सुरुवात या जाहिरातींनी करूया.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अगं रुचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
6: असं कसं शक्य आहे?
5: अगं, ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
6: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
5: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
7: तकले ओल्ड गोल्ड.
8: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
9: फसला.
10: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
11: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
12: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
11: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
12: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
11: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: गीतभारती कार्यक्रमात या जाहिरातींनंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मधुकर घुडे यांचं हे गीत. संगीत आहे ऋषिराज यांचं, ऐकूया.

0: गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
2: अगं ऋचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही,
3: असं कसं शक्य आहे?
2: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
3: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
2: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
4: तकले ओल्ड गोल्ड.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: पंडित जितेंद्र अभिषेक यांनी गायलेलं कटार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद आत्ताच आपण ऐकलं. गीतभारती मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SMRK BKAK महिला महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, जिथे तुम्हाला मिळेल 10वी नंतर 11वी साठी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि HSC वोकेशनल या सर्व शाखांना ऑनलाईन प्रवेश व होम सायन्स साठी ऑफलाईन प्रवेश सुरू. आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या. संपर्क 2579949.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अगं रुचा, एक सराफ आहे पण सोनं विकत नाही.
6: असं कसं शक्य आहे?
5: अगं ते आपल्याकडून फक्त सोनं विकत घेतात.
6: मग माझं सोनं त्यांनाच देणार.
5: मग आताच गुगल सर्च कर तकले ओल्ड गोल्ड.
7: तकले ओल्ड गोल्ड.
8: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
9: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

यांचं हे गीत आपण ऐकलं, संगीत श्रीधर फडके यांचं होतं. मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, तेव्हा यानंतर एक बालगीत आपण ऐकणार आहोत. अर्थात सलील कुलकर्णी आणि संदीप खरे आणि सहकारी यांच्या स्वरातली ही रचना संदीप खरे यांची आहे आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं आहे. ऐकूया.

बालगीत जरी असलं तरी फार वेगळ्या अनुभवात आणि वेगळ्या मूडमध्ये घेऊन जाणारं हे गीत आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमाची सांगता या नाट्यपदानं करूया. अंधारानंतर हा प्रकाश.

डॉक्टर वसंतराव देशपांडेंनी घातलेलं मनापान या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीत भारती हा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आता प्रसारित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन समाचार थोड़ी ही देर में।
1: दुपारचे 12 वाजतात, आता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम। ही पुणे केंद्राची निर्मिती आहे।
2: आज या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यान संगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत। सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादर करते आहेत निलिमा पटवर्धन। प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यानो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार
0: सख्यानो.

0: मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात. संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस या निमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो. त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरं आहे.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंत देव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय. कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो. पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच गाणं जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
0: अच्छा.
1: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.

0: पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
1: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
0: अच्छा, चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
1: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे, त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे, पुढे आहे मणिपूर चक्र, असंच वरती हृदयावर अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्ध चक्र, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
0: अच्छा,
1: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू, कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाहीये. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती, वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे, कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावा. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाहीये, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्या. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसा तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
0: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
1: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं, आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे, की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग. मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वाधिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का? तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे,

0: असे प्रत्येकवादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा,
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादी स्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा, कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
1: बरोबर आहे,
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे, ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाहीये, कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता, मग ती शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत, म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही हे आपल्याला आज्ञाचक्र परिणाम करणार आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो, म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.

0: तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं. मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया, कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात आणि चार स्वर ऐकू येतात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूम मध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओम कडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे, पण मन दाखवू शकतो
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो.
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तसं तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो.
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तसं आता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर, तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय.
1: हो.
0: तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे.
1: हा.
0: म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये.
1: हा.
0: आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो.
1: हो.
0: मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे.
1: हो.
0: ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ट्ज नासानी सांगितले तर हर्ट्ज जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल

0: आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आत्ता मी जिथे बसली आहे आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही, 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे आणि हे सगळं आपल्याला ध्यानसंगीतामुळे चक्रसंगीत साधनाही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत, म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती, म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खर तर खूप मोठा शब्द आहे, म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीय की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो त्याच्यामुळे हे घडलं त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडतायत कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला

0: लागतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसा आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन तर मनाचं कच्चीकरण मग ते सगळ्या बाजूनी. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते. म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय? कमी गोष्टी कुठल्या आहेत? ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होत.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, की ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते. मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल?
0: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते. तर त्यांना आपल्याला हे ऐक याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का किंवा हे काय वाजतंय आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का तर श्वासाची लय पण
1: बरोबर
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का यामध्ये ते गुंगून जातात यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे. जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह
1: हे
0: म्हणणं आहे. पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं. म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं त्याच वयामध्ये घडायला लागलं तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी आपण करत असलेल्या विचारांसाठी आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्र थेरपीनी शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरं
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम
1: बरोबर आहे. बरोबर आहे आणि

0: आजच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत त्यांना. नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
1: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचंय, खूप आवड आहे पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
0: बरोबर,
1: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
0: बरोबर,
1: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आईबाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट, म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
0: बरोबर,
1: म्हणून येणारा ताण
0: हो
1: आणि प्लस कामाचा ताण, अशा दोन्ही गोष्टी म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
0: आहे. आहे
1: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
0: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
1: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय, तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतात.
0: बरोबर,
1: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना,

0: मी तुला ही लिंक देते. हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे? राग अगं मला कळत नाही. नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदन घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाहीये. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदन घरात उमटू दे, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाहीये की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे. रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग आहे.
1: खरंय. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन. मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो. कुठलीही मग गोष्ट असू दे, त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
0: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे, किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जातो.
1: थोडासा विचार करतो.
0: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही मागलं, तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचा आहे. मला विचारलंय माझं सांगून झालंय, पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का?
1: हो.
0: हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं खरं. म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेलं

0: आपले संबंध चांगले होऊ शकतात. आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
1: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाच्या इथे स्वादिष्ठांचक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
0: बरोबर.
1: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगडे यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचंय, असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आली आहे, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झालीये, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी, कंठ चक्र, विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार आहे.
0: हो.
1: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
0: बरोबर.
1: मग पुढे आज्ञा चक्र आहे जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
0: विवेक आपला जागृत
1: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्त्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
0: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम, श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
1: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
0: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
1: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसला अगदीच योग्य. नाही जमलं, जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण हे करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
0: बरोबर.
1: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला, स्थिरता राहू दे. कारण काय, त्या निमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधना ही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे.
0: आणि फार मोठ

0: त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहेत की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा, आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे, आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे, आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद, मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कौस्तुभ पटेल राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे.

विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळं गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ॲडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी MMRDA अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी

अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला 2:15 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, PM आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 E-buses मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 1 महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे.

पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाळवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी

अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे तर त्यांच्या जागी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती

जिंदगी के ख्वाब बुनते हैं। उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी। तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी। वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज्यादा थी। झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है। मित्रांनो, वीरांगना महारानी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, ज्यांना झांसीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे। भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते। त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता। त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या। लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली। देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते। महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते। त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते। तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते। राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला। त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते। नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते। पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली। इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली। राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या। त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या। त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले। ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो। नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले। अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग

0: राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए, भारत रहना चाहिए.

जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटी विरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्या समोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि

नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांचे जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झाशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झाशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली. परंतु झाशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झाशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता. कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता. त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झाशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदा बख्श आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झाशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर ते रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झाशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू

0: शकत नाही. 1857 क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग पंथ आणि धर्मांचे लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्षे साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमर गाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.

0: कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
1: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर. हर घर सूर्यघर.
3: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
4: PLI है ना?
5: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
6: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
7: श्रोत्याहो, ठीक 7 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर

भोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हमें हमारी आशंका कुछ नहीं है. हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही हैं तो एक सावधानता बरतने के लिए हमने ये कदम लिया हुआ है.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक

0: आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगियालिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM Gold वाहिनीवर.
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी 11:00 100.1 MHz FM Gold वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
1: नमस्कार, मी केतकी थत्ते.
0: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
0: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
2: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
0: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
2: दोन्ही वेळेला.
0: तर नक्की ऐका
2: अज्ञात मुंबई.
3: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: श्रोते हो, सायंकाळचे 7:15 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे. आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं

0: आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: अरुणा मॅडम, गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हॉर्मुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ, म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे, ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे, ही त्यांची अट अमेरिकेने ती मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतली. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स, म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला. कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाहीयेत, म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये. पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष, निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता, अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
0: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
1: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत, म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबॅननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबॅननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे.

सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबॅनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल. लागतील पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करतील. टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आत्ता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅन मध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आता आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, या गोष्टी कदाचित रिव्हर्स होतील.
आणि भारतीय अर्थव्यवस्था

0: व्यक्तीला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हुरमुझच्या समुद्र दोन्हीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जी काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.

0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
1: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: ध्यानधारणा, योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीन साठी आपण काय
4: सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली आली गा.
5: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
4: नारी सात जन्मासाठी बांधली गोरी.
5: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि
6: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र,
1: अस्मिता वाहिनी. सायंकाळ
6: प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीविषयक कार्यक्रम माझं शिवार माझा परिसर. काही क्षणातच

नमस्कार मंडळी. आजच्या माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 17 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव, या मालेत डाळिंब बहार व्यवस्थापन, याविषयी सय्यद पिंपरी इथले शेतकरी सुभाष वाजे यांच्या यामिनी भाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आणि अर्थातच बहारदार अशी लोकगीतं देखील. तेव्हा चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 37.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 67% तर संध्याकाळची आर्द्रता 33% इतकी नोंदली गेली. हे होतं हवामान वृत्त आणि आस्वाद घेऊयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गोंधळ गीताचा सुरुवातीला.

0: मंडळी, अशा या बहारदार आणि एकदम आपल्यामध्ये उत्साहाचा संचार करणाऱ्या या गोंधळ गीतानं आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. आता आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव या मालेत डाळिंब बहार व्यवस्थापन. याविषयी सय्यद पिंपरी इथले शेतकरी सुभाष वाजे यांची यामिनी भाकरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही आता प्रसारित करत आहोत. ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयावर संवाद साधत असतो आणि शेतकरी बंधूंचे अनुभव तर आपल्याला खूप काही माहिती देऊन पण जातात. आणि म्हणूनच आजच्या कृषी संवादामध्ये माझे शेतीतील अनुभव या सदरामध्ये आज आपण सुभाष वाजे, सय्यद पिंपरी येथील प्रगतिशील शेतकरी यांना भेटणार आहोत. सुभाष वाजे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सुभाष वाजे सर, नमस्कार. बरं, आता पण मग पाणी व्यवस्थापन कोणकोणत्या फेजेस मध्ये देता मग तुम्ही?
2: पाणी व्यवस्थापन
1: जसं पहिल्यांदा सांगितलंस तुम्ही की एक महिना ताण दिला.
2: हो, पाणी व्यवस्थापन आम्ही साधारणतः ज्यावेळेस पहिलं पाणी देतो, खत वगैरे भरलेली असतात सर्व आणि आता आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे, तर ती जी मुळी, जितकी झाडाची मुळी आहे खाली त्या शेवटच्या मुळीपर्यंत पाणी जायला हवं म्हणून आम्ही साधारणतः 7-8 तास पूर्ण पाणी देतो पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी पूर्ण तो जो बेड आहे झाडांचा आणि ती ज्या बेड खाली जितकी मुळी आहे तिथपर्यंत पाणी पोचलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही पहिलं पाणी दिलं की ते पाणी पूर्ण मुळीपर्यंत जाईल अशा हिशोबाने 7-8 तास देतो. त्यानंतर आम्ही वातावरणामध्ये म्हणजे हीट किती आहे किंवा काय, आता आम्ही समजा फेब्रुवारीमध्ये कधी टेम्परेचर जास्त असलं तर त्यावेळेस आम्ही टेम्परेचर आणि हे बघून आम्ही मग 5 दिवसातनं 6 दिवसातनं असं वेळेनुसार आम्ही एकदम याच्यावर चेक करतो की आतमध्ये ओलावा किती आहे, मॉइश्चर किती आहे जमिनीत, त्याप्रमाणे मग आम्ही पाण्याचा शेड्यूल ठरवतो.
1: अच्छा, बरं, आता फ्लावरिंग सुरू आहे तर फ्लावरिंग स्टेजला पण पाणी द्यावंच लागतं.
2: हो, द्यावंच लागतं. म्हणजे आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की फ्लावरिंग मध्ये थोडं तानावरच पाणी द्यायला पाहिजे, पण आमचा अनुभव वेगळा आहे. फ्लावरिंग स्टेजला सुद्धा पाणी लागतंच, त्याचा जो बॅलन्स ठेवावा लागतो पाण्याचा, अगदी त्याला ताण पडला पाण्याचा थोडं जरी असेन्सिटिव्ह अवस्था असते, थोडं जरी ताण बसला तरी फुलगळ व्हायला सुरुवात होते.
1: अगदी. हा, पण तुमच्या अशा कधी लक्षात आलं का की डाळिंब सेटिंग होत आहे आणि तेव्हा काही डाळिंब छोटेच राहिले आहेत साईज मध्ये?
2: हो, सेटिंगच्या वेळेस साईज मध्ये
1: काही छान झालेले आहेत असं पण होत असेल.
2: होतं. आता त्याचे 2-3 कारण आहेत. आपलं जर कधी झाडांमध्ये ताकद असली तर ज्यावेळेस फ्लॉवरिंगला आणि ते व्यवस्थापन चांगलं झालेलं असेल, बहर धरण्याच्या अगोदरचं विश्रांती काळातलं व्यवस्थापन जर चांगलं झालेलं असेल, झाडांमध्ये जर कधी पूर्ण अन्नद्रव्य साठा चांगला असेल तर अशा वेळेस आपल्याला कळी चांगली निघते. कळी जितकी लांब निघणार ना तितकं तुम्हाला पुढच्या डाळिंबाच्या साईजला फरक पडतो. दुसरं, तुमचं पॉलिनेशन कसं होतं, तर ते पॉलिनेशन आता त्यामध्ये 2-3 भाग आहे की मधमाशी असली तर खूपच चांगलं.
1: तुम्ही नाही ठेवल्या का पेट्या वगैरे मधमाशी?
2: आम्हाला अजूनपर्यंत गरजच पडली नाही.
1: नाही का?
2: नाही, आम्हाला मधमाशी आमच्याकडे ऑटोमॅटिक आता ह्या बहरामध्ये म्हणजे आम्ही.
1: हो, म्हणजे तुम्ही स्प्रे कमी मारत असाल ना म्हणून मधमाशा येतात.
2: आम्ही ज्यावेळेस आहे ना आमचं सेटिंग होईपर्यंत आम्ही स्प्रेवर खूप कंट्रोल ठेवतो आणि जैविक स्प्रे मारतो आणि खूप ज्यावेळेस थ्रिप्स किंवा मावा याच्यावर आपल्याला सेन्सिटिव्ह पोई

0: त्यांना एखाद्या वेळेस घ्यावा पण लागला तर आम्ही संध्याकाळी 7 वाजता स्प्रे घेतो की त्या ज्यामुळे माशा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही संध्याकाळी स्प्रे घेतो आणि स्प्रे झालं संध्याकाळी की सकाळी पुन्हा एकदा माशा येतात त्यातला जो काही वास वगैरे असेल तो गेल्यानंतर त्या येतात.
1: म्हणजे नॅचरलीच पॉलिनेशन नाही का?
0: नॅचरली पॉलिनेशनचाच फरक पडतो. आहे तसा आमचा जुना अनुभव असा पण आहे का, आम्ही ज्यावेळेस हस्तबहर धरायचो ना त्यावेळेस म्हणजे आमचा अनुभव त्यावेळेस इतकी मधमाशी तर नसायची परंतु हवेतनं सुद्धा पॉलिनेशन होतं असं आम्हाला जाण.
1: म्हणजे नॅचरल पॉलिनेशन होतं हवेत थ्रू पण
0: हो
1: कीटकां थ्रू पण
0: हो कीटकां थ्रू माशा आणि कारण एक फक्त मधमाशीच नाही पण असं सुद्धा पॉलिनेशन होतं हे आम्ही अनुभवलेलं आहे.
1: बरं आता सेट झाले फळ किती दिवसांनी काढायला येतात की आता ते मॅच्युअर झाले आहेत?
0: आम्ही एकदा पहिलं पाणी देतो ना त्यानंतर साधारणतः 6.5 महिने ते 7 महिने पूर्ण बगीचा खाली होण्यासाठी 6.5 ते 7 महिने लागतात. म्हणजे वातावरणावर पण डिपेंड आहे परंतु साधारणतः आपल्याला जर शेवटच्या क्षणी ज्यावेळेस फळामध्ये वजन वाढण्याची अवस्था असते म्हणजे त्यात तर थोडा तो शेवटचा 15 दिवस जर जास्त घेतला ना तर फळाला वजन चांगलं मिळतं, शुगर उतरते ना त्यामध्ये, दाना भरतो शुगर उतरते. साधारणतः 6.5 महिन्याला नंतरच आम्ही बगीचा चालू करतो.
1: अच्छा बरं, पण आता काढणी कशी केली जाते त्याच्यासाठी तुम्हाला मजूर वगैरे
0: लावावे लागतात?
1: आणि मार्केटिंग मग कुठे करता?
0: मार्केटिंग तसं आम्ही जागेवरच करतो.
1: अच्छा
0: हो.
1: बाग डायरेक्ट देऊन देता?
0: बाग डायरेक्ट जागेवरच देतो आम्ही आणि जागेवर दिल्यानंतर थोडाफार आता याचा माल असला नंतर छोटी साईज किंवा काय तर मार्केटला आम्ही नाशिक मार्केट देतो.
1: अच्छा
0: शेवटचा.
1: अरे वा. पण ज्यांच्याकडे तुम्ही बाग देता ज्यांना ते कुठले व्यापारी असतील तर ते येऊन मग त्याचे सॉर्टिंग वगैरे करतात का?
0: हो,
1: लहान मोठे साईज कोणते घ्यायचे, कलर कोणता घ्यायचा असं?
0: त्याचं असं आहे की ज्यावेळेस व्यापारी येतात ना व्यापारी आल्यानंतर साधारणतः झाडावर माल बघतात, झाडावर त्यांना पण लक्ष देतं साईज व प्रतवारीनुसार की 300-400 ग्रॅमचं फळ किती टक्के निघेल, 200+ फळ किती निघेल, त्या हिशोबाने ते आपल्याशी व्यवहार करतात की आम्ही 100 ग्रॅमपासून पुढे घेऊ किंवा 150 ग्रॅमपासून पुढे घेऊ. आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिमांड असतात, काही मार्केटमध्ये छोटे माल चालती नाही.
1: कोणतं मार्केट तुम्हाला जवळ पडतं तसं?
0: जवळ
1: लोकल म्हणजे आपण नाशिकमध्ये जाणू?
0: नाशिकमध्ये ना, नाशिकमध्ये तर काय 2 प्रायव्हेट मार्केट आहे आणि एक आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती,
1: तिथे
0: हो मला तर तिन्ही जवळ आहेत, सारख्याच अंतरावर आहे म्हणजे. हो.
1: आणि व्यापारी नेत असेल तर ते कुठल्या मार्केटला नेतात?
0: व्यापारी आता त्यांचं जिथं मार्केटिंग असेल, आता आपला चांगला माल असला चांगली क्वालिटी असली तर बांगलादेशवाले त्यांना 200 ग्रॅमपासून पुढे ते साईज घेतात आणि त्यांना कलर आणि साईज. आता ज्याचं ज्याचं मार्केटिंग कुठे आहे, काही दिल्ली मार्केट करतात, काही पंजाब करतात, काही साऊथमध्ये पण जातो माल, तर ज्या ज्या मार्केटची जी जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार प्रतवारी करून ते त्या त्या मार्केटला. तर काही व्यापारी मोठा माल असलेल्या मार्केटला मोठा माल टाकतात, त्यानंतर 200-250 ग्रॅमवाल्याचं माल तो आणखी दुसऱ्या मार्केटला टाकतात.
1: अच्छा.
0: तर त्यांच्या तो व्यापाऱ्याच्या पद्धतीनुसार ते
1: करतात.
0: हा प्रतवारी आपल्या शेतावरच त्यांचे माणसं असतात, आपले माणसं झाडावरून माल हार्वेस्ट केल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचून देतात, त्यानंतर ते ग्रेडिंग करतात, एक नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200-250, त्यानंतर 300-350, 400 वरचे असले त्यांची आणखी अशी ग्रेडिंग करतात आणि त्यानुसार त्यांची पॅकिंग करून ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने मार्केटिंग करतात.
1: चांगलं आहे. बरं, डाळिंबाच्या बाबतीत आपलं आता मार्केटिंग पर्यंत आलो आपण काढणीपर्यंत, पण द्राक्षाच्या बाबतीमध्ये मग तो किती एकरचा आहे?
0: तो माझा 1.5 एकर आहे.
1: अच्छा, म्हणजे कमी आहे.
0: कमी आहे.
1: तुमचे दोन्ही पीक फार सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे द्राक्ष सुद्धा वर्षभरानीच एकदा येतो, त्यामुळे वर्षभर त्याची वाट बघावी लागते आणि पूर्ण त्याचं जे काही सोय हे असतं
0: वर्षभर त्याचं पालन पोषण
1: करावं लागतं. आणि तर मग द्राक्षाबाब काय सांगणार तुम्ही?
0: द्राक्षाच्या बाबतीत पण छान आहे, चॅलेंजिंग पीक आहे, चांगलं आहे. ऍक्च्युअल द्राक्ष खूप छान आहे, चांगलं पण आहे, परंतु निसर्ग आपल्या हातात नाही आणि द्राक्षामध्ये भांडवल खूप लागतं.

0: आता डाळिंबात पण लागतं पण त्या तुलनेत द्राक्षात जास्त लागतात. आणि झालं काय माहिती का की म्हणजे माझं मत सांगतोय मी, औषध कंपन्या किंवा खतांच्या कंपन्यांचे मार्केटिंग त्यानंतर मजुरी, हळूहळू शेतकऱ्याचा खर्च कसा वाढत गेलाय शेतकऱ्याला पण समजलं नाही. आणि त्यानंतर ती ताळमेळ जमली पाहिजे आणि त्यात नैसर्गिक फटका ह्या गोष्टींचं पूर्ण नाही तर द्राक्ष खरोखर सुंदर. परंतु आता वातावरण असं झालंय ना की हातात आलेला घास खायला मिळत नाही असं म्हणतो ना आपण, तसं अनेक वेळेस आता आम्ही बघतो, आम्ही पण अनुभवलेले आमच्या आजूबाजू ती खूप म्हणजे वाईट परिस्थिती असते. जर सीझन चालू आहे आणि माल तयार आहे झाडावर आणि उद्या परवापासून हार्वेस्टिंग चालू होणार आहे आणि अचानक रात्री पाऊस पडला, दुसऱ्या दिवशी अवघड परिस्थिती असते ती.
1: अगदी हो ना,
0: तसं ते सेन्सिटिव्ह आहे द्राक्ष आणि डाळिंब त्या मानाने थोडं तग धरणार आहे, म्हणजे तितकं सेन्सिटिव्ह नाही की आले पाऊस आणि ते क्रॅकिंग गेलं किंवा काय तसं
1: नाही. किंवा हार्वेस्टिंग
0: हार्वेस्टिंग नाजूक नाही. हार्वेस्टिंग आपण द्राक्षाची जर एकदा त्याची परिपक्व झालं तर त्या 8 दिवसात त्याला खाली करावं लागतं, 8-10 दिवसात. तसं डाळिंबाचं आपण 15 दिवस पुढे ढकलू शकतो.
1: अगदी खरंय. बरे, मला एक सांगा की आता प्रक्रियायुक्त पदार्थ याला पण फार व्हॅल्यू यायला लागली, म्हणजे व्हॅल्युएशन जसं, तर तुम्हाला नाही वाटलं का कधी की डाळिंबाचं आपण पण काहीतरी रिव्हॅल्युएशन केलं पाहिजे?
0: करावं असं डायरेक्ट वाटत करू शकतो, परंतु तितके आपल्याकडे मॅन पॉवर नाहीये पहिला विषय,
1: बरोबर,
0: आणि तितकं मॅनेज होणं आपल्याला शक्य वाटत नाही. त्यासाठीच्या प्रक्रिया उद्योग उभा करा. प्रक्रियेसाठी आपल्याकडे तितका मटेरियल नाही ना, आपलं छोटा आहे म्हणजे तितकी क्वांटिटी नाही आपल्याकडे. प्रक्रिये उद्योग चालू करायचा म्हणजे पुन्हा बाहेरून माल घ्या, मग ते पूर्ण ते तो सेटअप तयार करा आणि तितकं करण्याला म्हणजे मग त्यात सर्वच गोष्टी आल्या, व्यापाराच्या दृष्टीने त्याला भांडवल जागा या सर्वच गोष्टी आल्या, त्यामुळे त्याच्या बाबतीत कधी विचार नाही केला आम्ही.
1: बरं, उत्पन्न साधारण वर्षभरात असं किती येतं डाळिंबाचं?
0: डाळिंबाचं आता कसं आहे, डाळिंब तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे वाढत चालतं, त्याचं उत्पादन वाढत चालतं. साधारणतः 2 वर्षाचा आम्ही आता भर धरतो ना, पहिला भर आम्ही झाडांना म्हणजे झाडे लावल्यानंतर आम्ही कम्प्लीट 19-20 महिन्याचे झाडे झाल्यानंतरच आम्ही बहर घेतले. आता लोक घेतात 10व्या 8व्या 9व्या महिन्यात पण, पण आम्ही नाही. झाडं आपल्याला लॉंग टर्म चालवायची, त्यामुळे
1: झाडं
0: व्यवस्थित करून घेतो. आमचं अंतर पण खूप मोठं आहे. आम्ही
1: किती बाय किती मध्ये,
0: माझ्या डाळिंबाचा भाग 16x10 आहे.
1: बापरे, बरंच अंतर आहे.
0: हो, कारण जोपर्यंत डाळिंब असो द्राक्ष असो तुम्हाला तिथं अंतर व्यवस्थित ठेवलं ना हवा खेळती राहते.
1: अगदी बरोबर आहे.
0: आपल्याला सुद्धा कोंदड जागे सफोकेशन होतं, झाडांचं तेच आहे, ते तो पण हेच आहे ना. त्यामुळे आम्ही अंतर चांगलं ठेवतो, अंतर आणि उत्पादन तेवढंच निघतं.
1: हा सर, आता खरं तर आपण शेवटाकडे आलो आहोत. द्राक्ष आणि डाळिंब असे सेन्सिटिव्ह पीक तुम्ही खरंच घेता आणि त्याचं पूर्ण व्यवस्थापन अतिशय उत्तम रीतीनं करत असता आणि तुमचे अनुभव पण त्यामधले चांगले आहेत, निरीक्षण चांगलं आहे विशेष म्हणजे, आणि स्वतः त्यामध्ये मन लावून काम करता त्यामुळे तुम्हाला त्याची नॉलेज पण चांगलं वाढलंय आणि त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न तुम्ही करता. द्राक्षाचं पण मार्केटिंग मग कसं करता?
0: द्राक्षाचं मार्केटिंग आम्ही आमची आता माझ्याकडे जी क्रिम्सन व्हरायटी आहे ती 100% एक्सपोर्टलाच जाते.
1: अच्छा.
0: आम्ही त्याचं व्यवस्थापन करतानाच
1: त्याचे नॉर्म्स अँड कंडिशन्स
0: त्याप्रमाणेच आम्ही त्याचं व्यवस्थापन करतो, त्यामुळे आमचा तो एक्सपोर्टलाच जातो. आता साधारणतः 4 वर्ष
1: कुठे जातात एक्सपोर्टला?
0: ते
1: युरोप.
0: त्यामुळे रेसिड्यू फ्री असतात, त्याची पूर्ण ट्रीटमेंटच तशी असते आणि युरोपच्या जे काही नॉर्म्स असतात त्याप्रमाणे आम्ही त्याचे सर्व लॅब मध्ये एकदा
1: टेस्टिंग करून
0: ते चेक होतं. ज्यावेळेस ज्यांना आपण देतो एक्सपोर्टरला ते सॅम्पल काढतात, सॅम्पल काढल्यानंतर डिटेक्शन नको, 1-2 डिटेक्शन छोटे छोटे चालतात तर ते नॉर्मल असतात. ते तो पूर्ण सॅम्पल आल्यानंतर मग आम्ही त्या एक्सपोर्ट कंपन्यांनाच माल देतो, मग ते त्यांच्या हिशोबाने युरोप, आता काहींचं युरोप मार्केट, युरोपमध्ये पण वेगवेगळ्या देशांमध्ये, तर हो. आणि सध्या क्रिम्सन व्हरायटीला हे पण चांगलं.

0: फ्लेवरेड पण
1: गोड आहे ती व्हरायटी,
0: व्हरायटी पण छान
1: लोकांना फार
0: आणि खूप चांगली व्हरायटी म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली आहे तिची.
1: फारच छान सुभाष वाजे सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि माझी शेतीतील अनुभव या सत्रामध्ये द्राक्ष आणि डाळिंब या दोन्ही पिकांबद्दल अतिशय मोलाची अशी माहिती दिलीत. खरंच आहे की डाळिंबचं बहार व्यवस्थापन करत असताना पण कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलही खूप छान सांगितलं तुम्ही. द्राक्षाचं पण अगदी एक्सपोर्टला नेईपर्यंत द्राक्ष हे कशी तयार केली पाहिजेत आणि त्याची पण पूर्ण लागवड करत असताना त्याची वाट बघत बसणं हे सुद्धा किती मोलाचं असतं आणि तरी सुद्धा एक्सपोर्ट करता आहेत तर फार छान.
0: माहिती आहे का आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करतो ना आपल्याला मदतीचे हात भरपूर मिळतात. म्हणजे माझ्या दोन्ही गोष्टींमध्ये द्राक्ष डाळिंब मला अनेक मित्रांनी म्हणजे याच्यात माझ्या पहिले काम करणारे आहेत सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांचं सहकार्य कायम. आपल्याला परिपूर्ण तर कोणी नसतो, मी सुद्धा नाही, मी स्वतःला परिपूर्ण शेतीत समजत पण नाही, परंतु अनेक वेळेस अडचणी येतात ना तर बरेच मार्गदर्शक मित्र आपल्याला मार्गदर्शन करतात आणि एक दुसऱ्याकडे गेल्याशिवाय आपल्याला काय नवीन आहे काय नवीन आलंय अजून आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट करता येईल ते सर्व कळत नाही. तर त्यामुळे तसं आमच्या गावामध्ये सुद्धा आहे ना बरेच मित्र खूप छान मार्गदर्शन करतात आणि सहकार्य चांगलं आहे. त्यामुळे आपल्याकडनं जितकी शक्य आहे त्या काळ्या आईची सेवा करणं तितकी आपण करायची.
1: छान, खूप छान सुभाष वाजे सर आपले अनुभव सांगितले त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपण मला दोन शब्द बोलण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात आताच आपण माझे शेतीतील अनुभव या मालेत डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी सय्यद पिंपरी इथले शेतकरी सुभाष वाजे यांच्या यामिनी भाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐकलात. कार्यक्रमात आता एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये आपण वेगवेगळे विषय नेहमीच घेत असतो आणि आता सध्या खरीप पिकांच्या लागवडीचे दिवस आहेत आणि टोमॅटो पीक तर आपल्याकडे सगळीकडेच लावलं जातं, पण या पिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन करणं हे पण गरजेचं आहे आणि म्हणूनच हाच विषय घेतला आहे आपण 23 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा टोमॅटो लागवड तंत्र. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 23 जूनला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसानवाणीत.

मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना ऐकलीत. याबरोबरच आजचा माझं शिवार माझा परिसर हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. मी विनया आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेते. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात आपल्या रानजाई या ग्रामीण महिलांसाठीच्या संवादासह. तोपर्यंत नमस्कार.